0: मॉरिशस
1: 819 किलोहर्ट्ज़ पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस,
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग। रसिक श्रोत्यांना, तुम्हा सगळ्यांना माझा सादर सप्रेम नमस्कार, स्वीकारा व शुभ दुपार। मी आशा करते की आपण ठीक आहात, मजेत आहात, एन्जॉयिंग करीत आहात ऑन MPC रेडिओ। काही क्षणात त्या अर्ध्या तासाचे संगीतमय कार्यक्रम सुरू होणार आहे। To bring some dhamal beats in your afternoon, तर सिखो आमची साथ आपण नक्कीच द्या 2 वाजतापर्यंत। बरं, सिखो सुरुवात करूया आजचा आपला छोटासा संगीतमय कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने।

तर संगीत प्रेमी श्रोत्यानो मराठी गाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. तर आमची साथ्या 2 वाजतापर्यंत वर ऐकूया मंगला गौर तुमच्यासाठी वाजवित आहोत.

आजचा आपला छोटासा संगीतमय कार्यक्रमाचा आणि काही क्षणात त्या अर्ध्या तासाचा कार्यक्रम संपणार आहे. तर सिखो साध्या 2 वाजतापर्यंत.

तरसिको या गाण्यानंतर शेवटचा गाणे असणार आजचा आपला छोटासा संगीतमय कार्यक्रमाचा. सो स्टे ट्यून्ड 2 वाजतापर्यंत.

0: लाइट गली लाइट गली।
1: तर सिखो याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत। तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद। तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा सावी, धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन।

0: रजनीगंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस वर रजनीगंधा।
1: नमस्कार श्रोतनु, शेडी सोबत आपण आहात ते रेडिओ मॉरिशस वर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात, सुरक्षित आहात। फक्त 20 मिनिटांचा कार्यक्रम आहे, तेव्हा पटकन कार्यक्रमाची सुरुवात करूया एका गणेश गीताने।

श्रोतृ याक्षिणी जाऊया आठवणींच्या गावात, जुन्या आठवणी जागा करूया. ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात एक भावगीत, याचा आस्वाद घ्या.

श्रोतृ यक्षिणी पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.